त्याप्रमाणे आम्ही इन्स्टिट्यूट म्हणून संजय साहेब सर बोलला.